साहे तू बाबा कहो साहे तू दादा कहो साहे तू बाबा कहो साहे तू दादा कहो साहे तू बाबा कहो साहे तू दादा कहो साहे तू बाबा कहो साहे तू दादा कहो मैं ही